गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि

सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्याने शरीर आणि मनाची शुद्धी होते, म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं।

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद
2: पुणेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन खुश रहो खुशियां बांटो।

0: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंगनवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, आपण कित्येक दिवसापासून मनावर या विषयावर बोलत आहो, मनाचे वैशिष्ट्ये, मनाची शक्ती, मनाला आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कसं यूज करायचं, त्याच्यावर आपण कसं ताबा मिळवायचा किंवा त्याला कसं सहयोगी बनवायचं। आता हे मन जे आहे हे सुद्धा एक फॅकल्टी आहे मित्रांनो। फॅकल्टी कोणाची? ही आपली फॅकल्टी आहे। म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की मनाला सहयोगी करायचं आहे, याचा अर्थच मी मन नाही आहे, मन ही माझी फॅकल्टी आहे, मी या मनाचा सुद्धा मालक आहे। तेव्हाच जर मालक असो ही जर आपल्याला स्मृती असेल तेव्हाच आपण मनावर काबू करू शकतो किंवा मनाला जिथे वळवायचं आहे तिथे वळू शकतो। आता मी जो आहे ही माझी सुद्धा एक प्रॉपर्टी आहे, त्याला आपण म्हणू की आपण हे शरीर आहो का? शरीर तर आपण नाही आहो, कारण आपण कधीच म्हणत नाही की मी शरीर आहे, हे माझं शरीर आहे। तर या शरीरामध्ये राहणारा जो मी आहे तो वेगळी एंटिटी आहे। तर त्या एंटिटीचं हे फॅकल्टी आहे मन। आता आपली जे आपला जो स्वधर्म आहे त्याला आपण स्वधर्म म्हणजे आपलं जे बेसिक गुण आहे, ज्या प्रकारे एक पाण्याचा बेसिक स्वधर्म असतो की तो काही वेळाने गार होतो, त्याला बॉइलिंग टेम्परेचरवर त्याला बॉईल करा, 100 डिग्री सेल्सिअसवर बॉईल होणार। आता गॅसवरनं जेव्हा आपण त्याला खाली उतरवतो पाण्याला तर तो काही वेळाने रूम टेम्परेचरला मॅच होतो, गार होतो, कारण तो त्या टेम्परेचरला मेंटेन यासाठी राहत नाही, कारण त्याचा गुणच नाही आहे तेवढं गरम राहणं, तो ऑटोमॅटिक खाली येतो त्याचा टेम्परेचर। हे पाण्याचं स्वधर्म आहे। त्याचप्रकारे आपलं पण स्वधर्म आहे। आपण पण बघा, आपण खूप गर्दीमध्ये आहोत आणि जिकडे तिकडे कोलाहल माजलेला आहे, गोंधळ आहे, आपल्याला वाटतं की कुठेतरी शांत ठिकाणी जावं, शांत ठिकाणी जाऊन बसावं, एकांतमध्ये बसावं। बरेचदा आपण कामाच्या ओघामध्ये असतो आणि कामाच्या ओघामध्ये आपल्याला असं वाटतं बरेच आपले ऑफिस चालू आहे आणि आपल्याला रेस्ट भेटला नाही, तर आपण आउटिंगला चालला जातो, शांत ठिकाणी जातो। कारण काय? हे आपलं स्वधर्म आहे, शांती हे आपलं स्वधर्म आहे। आपल्याला खुशी व्हावी आहे, आपल्याला आनंद हवे आहे, आपल्याला प्रेम हवं आहे, पवित्रता हवी आहे, हे सगळे आत्म्याचे स्वधर्म आहे मित्रांनो। तर आज आपण अशाच एका मौलिक रूपाचं वर चिंतन करणार आहे, ते मौलिक रूप आहे आपलं खुशी। एखाद्याच्या जीवनात दिसून येणारी खुशी त्या व्यक्तीची स्थिर मनोवृत्ती दर्शविते मित्रांनो। परिस्थिती कशी असो, इतर व्यक्तीचं म्हणणं काही असो, नेहमी खुश राहण्यासाठी मी स्वतः अशा खुशीची निर्मिती करू शकतो ज्यामुळे माझी स्थिती सदैव एकरस असेल, असा दृढ संकल्प करण्याची आवश्यकता असते। मित्रांनो, सकाळी उठल्यावर काही क्षण मनाला आनंद देणाऱ्या सकारात्मक विचारांचे चिंतन केले की संपूर्ण दिवस त्या खुशीची अनुभूती स्थायी राहू शकते। तरीही कित्येकांचा अनुभव असा असतो की दिवसाच्या सुरुवातीला असणारी आनंददायक स्थिती हळूहळू कमी होत जाते। खुशी कायम राहावी यासाठी काय करता येईल ते पाहूया। एक छोटीशी विश्रांती घेऊया मित्रांनो आणि पाहूया की खुशी कायम कशी आपल्याला ठेवता येईल।
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश राहो, खुशियां बांटो।

0: लोक शीर कापून घेतात प्रेम सिद्ध करण्यासाठी, लोक शीर कापून घेतात प्रेम सिद्ध करण्यासाठी, पण सुई मात्र टोचून घेत नाहीत रक्तदान करण्यासाठी, पण सुई मात्र टोचून घेत नाहीत रक्तदान करण्यासाठी। आपले रक्तदान करा, या जीवनाचे कल्याण करा। नमस्कार, मी प्रज्ञा, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर, आवाज तुमचा आमचा।
1: नमस्कार मित्रांनो, ब्रेक नंतर स्वागत आहे आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे। आपण आज खुशी या मौलिक गुणावर बोलत आहोत। ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण डिस्कस करत होतो की खुशी कायम कशी राहावी, यासाठी काय केलं हवं, करायला हवं। मित्रांनो, दिल्याने खुशी वाढते आणि त्याची ऊर्जा सुद्धा। मला खुशी हवी अशी मनोभूमिका बदलून मी आत्मा सदैव खुश आहे अशी जेव्हा होते, तेव्हा जाणवतं की व्यक्ती वस्तू कोणावरही आपली खुशी अवलंबून नाही। असं असतं की मला ही गोष्ट भेटली, प्राप्त झाली तर मी खुश होणार। मला एखादं, सपोज मला एक स्वप्न आहे, ज्याला आपण म्हणू फिजिकल असे काही गोष्टी आहे जे मला माझ्या जीवनामध्ये आले, त्याला मी एन्जॉय करणार आणि खुश होणार। जसं की कार, फॉर एक्झाम्पल कार, तर कार येईपर्यंत मे बी आपण खुश नाही राहणार, कारण आपली जी खुशी आहे ती कारवर अवलंबून आहे। म्हणून आपण म्हणतो की याच्याही पलीकडे जर आपण विचार केला की मी आहेच खुश, माझा स्वधर्मच खुश आहे, मी सदैव खुश आहे, हे जेव्हा जाणवतो तेव्हा व्यक्ती वस्तू कोणावरही आपली खुशी अवलंबून राहत नाही। पूर्वी आपली अपेक्षा असायची की अमुक एक काम केल्याने मी खुश होईन, पण आता त्याही पुढे जाऊन आपण निर्णय घ्यायचा आहे की ते काम खुशीने करायचं आहे व त्यातून खुशी मिळावी अशी अपेक्षा ठेवून करायचं आहे। उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर पहिला विचार येतो की नवीन दिवसाची सुरुवात झाली, आता मला लवकर तयार व्हायला ऑफिसला जायचं आहे। बऱ्याचदा या पाठीमागे भावना असते पैसे कमावण्याची, ज्या योगे मी खूप वस्तू विकत घेऊन आनंदी होऊ शकेन। समजा काही कारणानं असं झालं नाही तर माझी खुशी गायब होते। सकाळी ज्या संकल्पाने कामाची सुरुवात होते त्यावर कार्यालयातील माझा संपूर्ण दिवस कसा जातो ते ठरतं। त्याच अनुभवावर येणाऱ्या नवीन दिवसाबद्दलचे विचारही अवलंबून असतात। समजा आजचा माझा दिवस खूपच तणावपूर्ण अस्थिर वातावरणात गेला तर दुसऱ्या दिवशी पहिला विचार मनात येईल की इच्छा नाही पण आज नाईलाजाने ऑफिस जावे लागणार आहे। अशी सुरुवात नक्कीच सकारात्मक असणार नाही। कोणतेही काम करताना करावंच लागणार असा नाखुशीचा सूर लागला तर तशाच नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होईल, उत्साह वाटणार नाही। त्याऐवजी आपण जर असा संकल्प केला की मी स्वखुशीने कामावर जात आहे व दिवसभर जो कोणी भेटेल त्या व्यक्तीबरोबर आत्मिक स्नेह, शांती, खुशी रूपी ऊर्जेची देवाणघेवाण करणं हे माझं खरं उद्दिष्ट आहे, तर आपली खुशी निश्चितच कायम राहू शकेल। कारण खुशी व प्रेम ही अशी ऊर्जा आहे की ती जितक्या दुसऱ्यांना वाटू तितकी वाढत जाते। समजा ऑफिसवर गेल्यावर आपल्याला 10, 20 किंवा 50 माणसे भेटणार असतील, पण प्रत्येक वेळी आपण जर त्यांना खुशी व प्रेमाची ऊर्जा देत गेलो तर आपल्यातील ती ऊर्जा स्वतःच वाढत जाईल। तर मी स्वतः खुश आहे आणि आपल्याला जेवढं आपण त्याला खुशीला देत जाऊ तेवढीच खुशी आपल्याला प्राप्त होईल। म्हणून आपण म्हटलंय की दिल्याने खुशी वाढते आणि त्याची ऊर्जा सुद्धा वाढते। मित्रांनो, या खुशीबद्दल आपलं सकारात्मक चिंतन किती महत्वाचं आहे या विषयावर एका विश्रांती नंतर आपण बोलूया। घेऊया एक विश्रांती

0: नमस्कार। चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो। चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो। ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते।
1: नमस्कार मित्रांनो, ब्रेक नंतर परत आपलं स्वागत आहे कार्यक्रम रंग नवे मध्ये। ब्रेक वर जायच्या आधी आपण खुशी या टॉपिक वर बोलत होतो आणि खुशी कायम ठेवण्यासाठी आपल्याला दृढ सकारात्मक चिंतन खूप आवश्यक आहे। जसे दिवसाच्या सुरुवातीचे चांगले संकल्प महत्वाचे असतात, त्याचप्रमाणे रात्री झोपतानाही आपण सकारात्मक चिंतन केले पाहिजे। उद्या मी कशा प्रकारे इतरांना खुशी व शांती देऊ शकेन, जेणेकरून ती आनंददायी ऊर्जा मी स्वतः देखील दिवसभर अनुभवेन, याचा विचार करावा। मित्रांनो, शक्तिशाली संकल्प आपोआप निर्माण होत नाहीत। यासाठी घरी, ऑफिसमध्ये, कुठेही काम करत असताना स्वतःशी संवाद साधणे आवश्यक आहे। आणि यासाठी मित्रांनो, मेडिटेशन ही पहिली पायरी आहे। त्याचबरोबर आवश्यक असतात जाणीवपूर्वक केलेले शुभ संकल्प। योग जो आहे, मेडिटेशन, एक दोन तासाची अनुभूती नसून संपूर्ण दिवसभर करण्याचा सुंदर अभ्यास आहे। आपण हे जाणतो की संकल्पांद्वारे तयार होणारी ऊर्जा वातावरणात पसरत असते। एखादी गृहिणी मुलांना उठवताना, शाळेसाठी तयार करताना, डबा देताना जेव्हा दृढ संकल्प करते की मला शांत राहून या सर्व गोष्टी पार पाडायच्या आहेत, तेव्हा आपोआप मुलांमध्येही सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते। त्याचप्रमाणे आपण पाणी, वीज, पेट्रोल वाया घालवत नाही, त्याचप्रमाणे खुशी आपली मौल्यवान ठेव आहे जिचा आपण सांभाळ केला पाहिजे। वारंवार रागवणे, ओरडणे, नेहमी दुसऱ्यांना दोष देणे, निंदा करणे, यामुळे आपलीच खुशी ही वाहून जाणाऱ्या पाण्याप्रमाणे व्यर्थ जाते। हीच ऊर्जा स्वचिंतनासाठी वापरली तर काहीतरी विशेष कर्तव्य करण्यासाठी आपण सक्षम होऊ शकतो। मित्रांनो, खुशी नाहीशी होण्यासाठी मुख्य कारणभूत ठरते परचिंतन। इतर लोकांविषयी चांगला वाईट विचार करण्यात आपण जो वेळ जातो तो आपण आत्मपरीक्षणासाठी दिला तर आपल्यासाठी चांगले काय, वाईट काय, याचा सहज

इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात मित्रांनो. पहिली, इतरांकडून अपेक्षा ठेवणे, तसेच दुसरी, दुसऱ्यांचा अपेक्षा आपण पूर्ण करणे. समोरील व्यक्ती ज्या प्रकारे प्रेमाने बोलत वागत होती तशी वागली नाही, हा आपल्यासाठी अनपेक्षित धक्का असेल, त्याने आपण दुखी होऊ. त्याचप्रमाणे जवळच्या नातेसंबंधातील एखादी व्यक्ती खुश राहावी म्हणून त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आपण सगळं करून सुद्धा ती व्यक्ती नाराज झाली तर तो आपला अपमान झाला असं वाटून आपण दुखी होऊ. म्हणून मित्रांनो, आपली जबाबदारी ओळखा आणि खुशीने राहून कर्म करत राहा. इथे अपेक्षा ठेवणारी व्यक्ती व ज्या व्यक्तीकडून ती ठेवली जाते अशा दोघांमध्ये सुसंवाद असण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, मुलाला NDA मध्ये प्रवेश घेऊन देशाची सेवा करायची आहे पण पालकांची अपेक्षा काही वेगळीच आहे. अशा वेळी आई वडिलांनी आपली बाजू समजावून सांगायला हवी व त्याचेही म्हणणे ऐकून घ्यायला हवे. बरेच जणाबाबतीत असं घडतं की निव्वळ पालकांना खुश करण्यासाठी मुले त्याचा पसंतीचा पर्याय निवडतात, पण जर निर्णय घेतल्यावरही मुलाच्या अंतर्मनात कुठेतरी ही गोष्ट पोचत असेल की मी स्वतःच्या आनंदासाठी नाही तर आई वडिलांच्या खुशीसाठी हे केलं, तर तीच ऊर्जा भविष्यातही संबंधामध्ये तणाव निर्माण करणारी ठरेल. म्हणूनच शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न, कोणताही निर्णय घेताना संबंधित व्यक्तीमध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. मला आनंदी राहून इतरांनाही आनंद द्यायचा आहे हे मनाशी पक्क झाल्यावर विचारपूर्वक एकदा निर्णय घेतला की मग त्याची जबाबदारी त्या व्यक्तीची होते. अशाने होणाऱ्या कर्मही सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करणारे, आनंदही होते. तर चला मित्रांनो, आपणही इतरांकडून अपेक्षा ठेवताना व त्यांचा माझ्याकडून असलेला अपेक्षा पूर्ण करताना या गोष्टीवर नक्कीच विचार करू. खुशी दिल्याने वाढते याचा सुंदर अनुभव घेऊन हे जीवन सुखी आणि आनंदी करूया. मित्रांनो, हा आजचा जो आपला एपिसोड आहे खुशीवर, याच्यावर तुम्ही परत एकदा याच्यावर विचार करा की खुशी आपली जात कुठे आहे आणि याचे बरेच आपण टॉपिक याच्यावर का बरं जात आहे याची कारणे आजच्या एपिसोड मध्ये बघितली आणि कशी खुशी आपण मिळवू शकतो, खुशी आपले स्रोत आहे, त्याला आपण कसं जागृत करू शकतो या सुद्धावर पण बोललो आहे आपण. तर असाच परत एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या एपिसोड मध्ये परत भेटू.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये ना, ये ना.
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती. आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: पुणेरी आवाज, खुश रहो, खुशिया बाटो. प्रस्तुत है ज्ञान चिंतन.
4: नमस्ते भाइयों और बहनों, मैं बीके मेगा आप सबके सामने फिर से एक नए विषय लेके आ रही हूँ. उसका नाम है समय का महत्व. जी हाँ दोस्तों, स्लोगन है हम समय को बर्बाद करेंगे तो समय हमें बर्बाद करेगा. तो अगर हम समय को अच्छे से यूज करेंगे तो हमें वो सफलता के ओर लेके जाता है. चलिए दोस्तों, इसी बात पे आगे बढ़ते हैं. कहा जाता है

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मैं हूँ गीतांजलि राव, फिल्म एंड टेलीविजन एक्ट्रेस। नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोतेहो, आपण आपल्या आजच्या शो साठी एक चित्र दिलेले होते आणि त्या चित्राच्या अनुषंगाने आपण चारोळी लिहिण्यासाठी आमंत्रित केलं होतं, तर या शोला सुद्धा भरभरून असा प्रतिसाद लाभलेला आहे। 100 पेक्षा जास्त चारोळ्या आलेल्या आहेत, त्यामुळे या शोमध्ये ज्या मान्यवरांच्या चारोळ्या समावेश झालेला नाही, ज्या मान्यवरांच्या चारोळ्यांचा, तर उर्वरित मान्यवरांच्या चारोळ्या या पुढच्या रविवारी ज्या आहेत त्या सादर होणार आहेत। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर हा खेळ शब्दांचा या शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तुझ्या गोड निरागस चेहऱ्यावरून काही केल्या नजर हटता हटत नाही, तुझ्या गोड निरागस चेहऱ्यावरून काही केल्या नजर हटता हटत नाही, तुला पाहण्याचा मोह मनाच्या माझ्या, तुला पाहण्याचा मोह मनाच्या माझ्या, काही केल्या सुटता सुटत नाही, काही केल्या सुटता सुटत नाही। तर ही माझी एक चारोळी होती आणि यासोबतच आजच्या शोमधल्या पहिल्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा येथून लिहिलंय। जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेन सृजन या नावाने गोवा येथून, की तुझ्या नजरेत मी नेहमी हरवून जाते, तुझ्या नजरेत मी नेहमी हरवून जाते, चहा पिण्याचे देखील भान नाही उरते, चहा पिण्याचे देखील भान नाही उरते। तर नजरेमध्ये हरवून जाते आणि चहा पिण्याचं भान उरत नाही, चित्राला अनुसरून अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेली ही चारोळी होती श्रोते हो। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम लिहित आहेत जळगाव येथून। प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम यांनी जळगाव येथून लिहिलंय की सहवास तुझा सुगंधी त्या क्षणी अंतरंगी स्थिरावला, सहवास तुझा सुगंधी त्या क्षणी अंतरंगी स्थिरावला, डोळ्यात हसले डोळे आणि प्राणात आत्मा विसावला, डोळ्यात हसले डोळे आणि प्राणात आत्मा विसावला, प्राणात आत्मा विसावला। वा, तर तुझ्या सुगंधी सहवासामध्ये जो सहवास आहे तो त्या क्षणामध्ये अंतरंगामध्ये स्थिरावला आणि प्राणात आत्मा विसावला, अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून की माझ्या स्वप्नांचं आभाळ मी तुझ्या डोळ्यात पाहते, माझ्या स्वप्नांचं आभाळ मी तुझ्या डोळ्यात पाहते, आभाळ भर मायेत मन मोहरून विहरते, आभाळ भर मायेत मायेत मन मोहरून विहरते, आभाळ भर मायेत मन मोहरून विहरते। वा, तर माझ्या स्वप्नांचं आभाळ तुझ्या डोळ्यात पाहते, खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलंय। प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून की मनानी मनाशी जुळलेलं नातं, मनानी मनाशी जुळलेलं नातं, प्रेमळ सहवास आपुलकीचं खातं, प्रेमळ सहवास आपुलकीचं खातं। वा, तर प्रेमळ सहवासाचं मनाने मनाशी जुळलेलं नातं मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय। मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून तुझ्या संगे या शीर्षकाखाली की तुझ्या संगे सख्यारे आहेत ऋणानुबंध, तुझ्या संगे सख्यारे आहेत ऋणानुबंध, सात जन्म पाऊल वाट चालू उधळत प्रीतगंध, सात जन्म पाऊल वाट चालू उधळत प्रीतगंध, चालू उधळत प्रीतगंध। वा, तर सात जन्माची पाऊल वाट ही प्रीतगंध उधळत आपण चालूया असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ अंजली राजेंद्र जोशी मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ अंजली राजेंद्र जोशी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की तूही सांगत नाहीस मीही बोलत नाही, तूही सांगत नाहीस मीही बोलत नाही, नजरेचा हा खेळ सारा डाव हा रंगत नाही, नजरेचा हा खेळ सारा डाव हा रंगत नाही, डाव हा रंगत नाही. तर चित्राला साजेसे भाव मांडणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना होती. पुढच्या एका रचनेमध्ये खुशिया बिजवर मॅडम यांनी देवळी येथून लिहिलंय. खुशिया बिजवर मॅडम लिहित आहेत देवळी येथून की डोळ्यात तुझ्या दिसते माझे सारे जग, कॉफीच्या कपात दडले प्रेमाचे नाजूक रंग. डोळ्यात तुझ्या दिसते माझे सारे जग, कॉफीच्या कपात दडले प्रेमाचे नाजूक रंग. शब्द न बोलता मन जुळतात अलगद, शब्द न बोलता मन जुळतात अलगद, तुझ्यासोबतचे क्षणच वाटतात आयुष्याचे खरे संग, तुझ्यासोबतचे क्षणच वाटतात आयुष्याचे खरे संग, खरे संग, खरे संग. वाह, तर तुझ्यासोबतचे क्षण जणू आयुष्याचे खरे संग आहेत. अप्रतिम सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय. वेदिका गोसावी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून की तुला पाहिले अन उमलली नवी छटा, सावरली प्रीत मी अन कोमेजली आशा. तुला पाहिले अन उमलली नवी छटा, सावरली प्रीत मी अन कोमेजली आशा. उगीच का चंद्राकडे मी रोज रोज पहावे, नाराज झाल्या माझ्यावर मग त्या दाही दिशा, नाराज झाल्या माझ्यावर मग त्या दाही दिशा. तर खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी माजलगाव येथून लिहिलंय. निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत माजलगाव येथून की तू मला पाहताच शहारले मी, नकळताच तुझ्यात वावरले मी. तू मला पाहताच शहारले मी, न कळताच तुझ्यात बावरले मी. प्रेम आपले असो जन्मोजन्मी, प्रेम आपले असो जन्मोजन्मी, तुझ्यात विरून जाहले मी, तुझ्यात विरून जाहले मी. तर सुंदर अशी ही अप्रतिम चारोळी होती. पुढच्या एका चारोळीमध्ये सूरज अनुभवणे सरांनी मोंड तालुका देवगड जिल्ह्यात सिंधुदुर्ग येथून लिहिलंय. सूरज अनुभवणे सर लिहित आहेत मोंड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथून की नजरेतलं प्रेम नजरेने कळत आहे, व्यक्त करता करता दिवस हा मात्र सरत आहे. नजरेतील प्रेम या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की नजरेतील प्रेम नजरेने कळत आहे, व्यक्त करता करता दिवस हा मात्र सरत आहे. नातं हे ऋणानुबंधाचे तुझे माझे जुळत आहे, नातं हे ऋणानुबंधाचे तुझं माझं जुळत आहे. तर अप्रतिम सुंदर असं नजरेतील प्रेम सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. तुला पाहताना भान माझे हरपते, नैनात तुझ्या प्रतिमा माझीच दिसते. तुला पाहताना भान माझे हरपते, नैनात तुझ्या प्रतिमा माझीच दिसते, प्रतिमा माझीच दिसते. चित्राच्या अनुषंगाने सुंदर असे भाव मांडणारी ही चारोळी होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ माधुरी इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय. सौ माधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून. त्याच्या डोळ्यात दिसली केवळ मला माझी प्रतिमा, त्याच्या डोळ्यात दिसली केवळ मला माझी प्रतिमा. विश्वासाचा धागा जुळला आनंदाला ना उरली सीमा, विश्वासाचा धागा जुळला आनंदाला ना उरली सीमा, उरली सीमा. तर त्याच्या डोळ्यामध्ये माझी प्रतिमा दिसली आणि विश्वासाचा धागा जुळला. खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये सुप्रिया राकेश लाड मॅडम लिहित आहेत बोरीवली मुंबई येथून. सुप्रिया राकेश लाड मॅडम यांनी बोरीवली मुंबई येथून लिहिलंय की बोलणारी ती ऐकणारा मी, बोलणारी ती ऐकणारा मी, तिच्याशी एकरूप झालेला मी. बोलणारी ती ऐकणारा मी, तिच्याशी एकरूप झालेला मी. दोघांमध्ये फक्त एक कॉफी, दोघांमध्ये फक्त एक कॉफी. सूर चुळून यायला लागले यायला एवढे काफी, दोघांच्या मध्ये फक्त एक कॉफी. सूर जुळून यायला एवढे काफी, सूर जुळून यायला एवढे काफी। वाह, तर चित्राच्या अनुषंगाने अप्रतिम सुंदर भाव मांडणारी ही मॅडमची चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये अश्विनी सागर मेहता मॅडम लिहित आहेत आशू या नावाने गहुंजे पुणे येथून। अश्विनी सागर मेहता मॅडम यांनी आशू या नावाने गहुंजे पुणे येथून लिहिले की तो तिच्या डोळ्यात सहजच हरवला, आतुर क्षण भेटीचा जणू वेळही थांबला। तो तिच्या डोळ्यात सहजच हरवला, आतुर क्षण भेटीचा जणू वेळही थांबला, डोळ्यात अथांग प्रेम भेटीचा क्षणही रंगला। वाह, डोळ्यात अथांग प्रेम भेटीचा क्षणही रंगला, सभोवताली सर्व जग तरी तो तिच्यातच रमला, सभोवताली सर्व जग तरी तो तिच्यातच रमला, तिच्यातच रमला। खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये वसुधा वैभव नाईक मॅडम लिहित आहेत पुणे येथून। वसुधा वैभव नाईक मॅडम यांनी पुढच्या एका सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिले की ती शांत बसून नुसते पाहते पण मला पण काय बोलावे समजेना, ती शांत बसून नुसते पाहते मला पण काय बोलावे समजेना, चहा घ्यायचा एका कपात पण अबोला आहे, चहा घ्यायचा एका कपात पण अबोला आहे, या शांततेचा गहन अर्थ काही उमजेना, या शांततेचा गहन अर्थ काही उमजेना, अर्थ काही उमजेना। तर अबोला आणि ते दोघं बोलत कोणीच नाही, खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये आरती गजानन मैत्रे मॅडम यांनी करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय। आरती गजानन मैत्रे मॅडम लिहित आहेत करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून। प्रेम करतो तुझ्यावर रात्रंदिन, तुझ्याशिवाय नाही जीवाला चैन, प्रेम करतो तुझ्यावर रात्रंदिन, तुझ्याशिवाय नाही जीवाला चैन, प्रेमाची ही अनमिट कहाणी कशी अतूट धाग्यांची ही घट्ट वीण, प्रेमाची ही अनमिट कहाणी कशी अतूट धाग्यांची ही घट्ट वीण। तर अतूट धाग्यांची घट्ट वीण ही मॅडमनी त्यांच्या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सह्याद्री कन्या या नावाने शीतल शिवराज मालुसरे मॅडम यांनी महाड रायगड येथून लिहिलंय। सह्याद्री कन्या या नावाने शीतल शिवराज मालुसरे मॅडम लिहित आहेत महाड रायगड येथून। खूप काही बोलायचे होते पण शब्दच ओठी आडले, खूप काही बोलायचे होते पण शब्दच ओठी आडले, अश्रू एकमेव सोबती होते, अश्रू एकमेव सोबती होते, मग पापण्यांचे का बांध झाले, मग पापण्यांचे का बांध झाले। वाह, खूप बोलायचं होतं पण शब्द ओठी आडले, अप्रतिम सुंदर शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अनिता खारगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून। अनिता खारगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की मज हळव्या मनात आले दाटून अश्रू आठवांच्या प्रीतीचे युग युग हे सरता, मज हळव्या मनात आले दाटून अश्रू आठवांच्या प्रीतीचे युग युग हे सरता, क्षणभंगूर हा जीव कासावीस होतो, क्षणभंगूर हा जीव कासावीस होतो, तुझ्या सोबत हर क्षण मी जगता, तुझ्या सोबत हर क्षण मी जगता, मी जगता। वाह, तर हळव्या मनात दाटून आलेले अश्रू खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये राजेश मनोहरराव चौधरी सरांनी इंद्रायणीनगर भोसरी पुणे येथून लिहिलंय। राजेश मनोहरराव चौधरी सर लिहित आहेत इंद्रायणीनगर भोसरी पुणे येथून की निवांत क्षणी चहाचा वाहना कप भरलेला बशी रिकामी। वाह, निवांत क्षणी चहाचा वाहना कप भरलेला बशी रिकामी, सखे तुझ्या हृदयाचा कप्पा समस्येच्या वेळी येतो कामी, सखे तुझ्या हृदयाचा कप्पा समस्येच्या वेळी येतो कामी, समस्येच्या वेळी येतो कामी। तर चहा हा केवळ निवांत क्षणाचा बहाणा आहे, खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये मेघा अविनाश कुळकर्णी मॅडम लिहित आहेत अंबरनाथ येथून। मेघा अविनाश कुळकर्णी मॅडम यांनी अंबरनाथ येथून लिहिलंय की सखे आज अन्य काही होऊन जाऊ, सखे आज अन्य काही होऊन जाऊ, तू साखर दूध मी एकरूप होऊ। वाह, सखे आज अन्य काही होऊन जाऊ, तू साखर दूध मी एकरूप होऊ, बशीचे कपाचे असे रूप घेऊ, उडी घेत खाली फुटूनच जाऊ, उडी घेत खाली फुटूनच जाऊ। तर सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये सखये या शीर्षकाखाली रोहिणी अग्निहोत्री मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय स्वप्नील काळ्या या नावाने। रोहिणी अग्निहोत्री मॅडम लिहित आहेत पुणे येथून स्वप्नील काळ्या या नावाने सखये या शीर्षकाखाली की गोडवा आपल्या नात्यातला जपूया जो आहे नवा नवा, गोडवा आपल्या नात्यातला जपूया जो आहे नवा नवा, रेशीम बंध आपला जो जुळला वाटे मज आता हवा हवा, रेशीम बंध आपला जो जुळला वाटे मज आता हवा हवा। तर नात्यातला गोडवा जपूया असं सुंदर असं शब्दांकन या चारोळी

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम खुश बैठे हैं, हम प्यार से वो चीज खा रहे हैं जो हमें पसंद है, तो पूरी सिचुएशन तो हमारी एक्चुअली। सी द सिचुएशन इज ऑल अबाउट मी। मैं आराम से इस कुर्सी पे बैठी हूँ, मेरे सामने मेरी फेवरेट मिठाई है, मैं प्यार से खा रही हूँ, एवरीथिंग इज परफेक्ट, हैप्पी हैप्पी। और सामने से कोई आया, किसी ने एक लाइन बोल दी। इस केस में लाइन इतनी बहुत ज्यादा कड़वी भी नहीं है, लेकिन हो सकता है किसी ने कोई कड़वी लाइन भी बोल दी, कोई अब्यूजिव लैंग्वेज यूज कर ली, किसी ने झूठ बोल दिया, किसी ने डांट दिया। इस केस में तो कुछ भी नहीं था, इस केस में थोड़ा सा बोला कि आपको थोड़ी परहेज करनी चाहिए थी। हियर माई वर्ल्ड वॉज परफेक्ट, सब कुछ मेरे अनुसार था, लेकिन सामने से कोई आया, सामने से किसी ने एक लाइन बोली और वो एक लाइन ने मेरे पूरे वर्ल्ड को आउट ऑफ कंट्रोल कर दिया। मन डिस्टर्ब्ड, फीलिंग्स डिस्टर्ब्ड, फिर वर्ड्स डिस्टर्ब्ड, काफी देर तक डिस्टर्ब्ड। मीनिंग वन लाइन, किसी की एक लाइन मेरी इस दुनिया को एक घंटे के लिए डिस्टर्ब कर सकती है। और ये भी हो सकता है कि अगली बार जब आप उनसे मिलेंगे तब भी आपको वो वाली बात याद आ जाएगी। सो इट विल नॉट इवन रिस्ट्रिक्ट टू दिस वन आवर। ये हो सकता है कि इट स्टेज ऑन माई माइंड एंड इट कम्स बैक टू माई माइंड लेटर ऑन। शायद कभी जब वो लड्डू खा लिया तब वो बात याद आ जाएगी, या शायद वो बहन सामने कभी आ जाएगी तो वो बात याद आ जाएगी। मतलब माई माइंड, ये हमारा एक्सरे है।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: पुढच्या एका चारोळीमध्ये जयश्री शिंदे मॅडम यांनी रत्नश्री या नावाने पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय। जयश्री शिंदे मॅडम लिहित आहेत रत्नश्री या नावाने पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून अबोल भाषा या शीर्षकाखाली की मन माझे सांगते तुलाच पाहत राहावे, मन माझे सांगते तुलाच पाहत राहावे, नैनांची अबोल भाषा तू अलगत ओळखून घ्यावे, नैनांची अबोल भाषा तू अलगत ओळखून घ्यावे, तू अलगत ओळखून घ्यावे। वाह, तर खूप अप्रतिम सुंदर भाव मांडणारी ही चारोळी होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये निलिमा नातू मॅडम लिहित आहेत पुणे इथून। निलिमा नातू मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की नजरेस मिळता नजर प्रेमास पंख फुटले, नजरेस मिळता नजर प्रेमास पंख फुटले, चहाही झाला थंड देहभानही हरपले, चहाही झाला थंड देहभानही हरपले, देहभानही हरपले। वाह, तर नजरेला नजर मिळाल्यावर प्रेमाला फुटलेले पंख मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रभावती अशोक कडलक मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे इथून। प्रभावती अशोक कडलक मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे इथून लिहिले निर्धास्त या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत तुझ्या खांद्यावरी विसावे भविष्य माझे रे निर्धास्त, तुझ्या खांद्यावरी विसावे भविष्य माझे रे निर्धास्त, वाट चालेल काट्यातही, वाट चालेल काट्यातही, तुझ्या शिवाय जीवन हे मस्त, तुझ्या शिवाय जीवन हे मस्त। तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आजच्या शोसाठी आपण एक सुंदर असं चित्र दिलेलं होतं आणि त्या चित्राच्या अनुषंगानं आपले जे मान्यवर आहेत ते अप्रतिम सुंदर असे भाव मांडणाऱ्या अप्रतिम अशा चारोळ्या ज्या आहेत त्यांनी पाठवलेल्या आहेत त्यांचं सादरीकरण आपण करतोय। आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ शुभांगी प्रवीण पोकळे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून। सौ शुभांगी प्रवीण पोकळे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलंय की नितळ तुझे डोळे निरागस माझे मन तुझ्या सहवासात गुंफावा प्रत्येक क्षण, नितळ तुझे डोळे निरागस माझे मन तुझ्या सहवासात गुंफावा प्रत्येक क्षण, तुझ्या सहवासात गुंफावा प्रत्येक क्षण। तर वा, खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सौ ऋचा राजेश गांधी मॅडम लिहित आहेत महाड रायगड येथून। सौरिचा राजेश गांधी मॅडम यांनी महाड रायगड येथून लिहिलंय की चहा पिण्याचं निमित्त एकमेकांना भेटायचं, नजरेस नजर भिडवून प्रेमाचं नाते गुंफायचं, चहा पिण्याचं निमित्त एकमेकांना भेटायचं, नजरेस नजर भिडवून प्रेमाचं नातं गुंफायचं, प्रेमाचं नातं गुंफायचं, तर अप्रतिम सुंदर असे भाव या सुद्धा चारोळीमध्ये होते श्रोते हो। आणि आपण पुढच्या चारोळीकडे वळूया। श्री बाळ माने सरांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। श्री बाळ माने सर लिहितायत कोल्हापूर येथून की पाहताना डोळ्यात तुझ्या देहाबाण माझे हरवून जाते, पाहताना डोळ्यात तुझ्या देहबाण माझे हरवून जाते, प्रेमात नकळत कसे तुझ्या सर्वस्व माझे अर्पिले जाते, प्रेमात नकळत कसे तुझ्या सर्वस्व माझे अर्पिले जाते, सर्वस्व माझे अर्पिले जाते। तर अप्रतिम भाव या सुद्धा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मीनाक्षी तांबे भानुशाली मॅडम यांनी नवी मुंबई खारघर येथून लिहिले। मीनाक्षी तांबे भानुशाली मॅडम लिहित आहेत नवी मुंबई खारघर येथून की तुझ्या डोळ्यातील भाव होते शब्दांपेक्षा जास्त बोलणारे, तुझ्या डोळ्यातील भाव होते शब्दांपेक्षा जास्त बोलणारे, मैत्रीच्या त्या साध्या क्षणात मन हळूच प्रेमात पडणारे, मैत्रीच्या त्या साध्या क्षणात मन हळूच प्रेमात पडणारे, हळूच प्रेमात पडणारे। वा, खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अपर्णा राजेश परदेशी मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले। अपर्णा राजेश परदेशी मॅडम लिहित आहेत नाशिक येथून की चहा गप्पांच्या मोहक मैफिलीत जेव्हा सोबतीला असतेस तू, चहा गप्पांच्या मैफिलीत जेव्हा सोबतीला असतेस तू, शब्दातून ओसंडून वाहते माधुर्य आणि मनात फुलतो वसंत ऋतू, शब्दातून ओसंडून वाहते माधुर्य आणि मनात फुलतो वसंत ऋतू, आणि मनात फुलतो वसंत ऋतू। तर सोबतीच्या सुंदर क्षणांमधला फुललेला वसंत मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय। अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम लिहित आहेत नाशिक येथून, ती म्हणाली मला गुंफले सुंदर बंधन, ती म्हणाली मला गुंफले सुंदर बंधन, एकमेकांना प्रेम देता घेता, एकमेकांना प्रेम देता घेता, आयुष्य जगूया मजेत, आयुष्य जगूया मजेत, आयुष्य जगूया मजेत। वाह, तर अप्रतिम सुंदर असं हे बंधन मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिलंय। सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून की तिच्या भेटीचा तो क्षण पहिला, साखरेचा कण जसा चहात विरला, तिच्या भेटीचा तो क्षण पहिला, साखरेचा कण जसा चहात विरला, शब्दांशिवाय भाव जुळू लागला, शब्दांशिवाय भाव जुळू लागला, डोळ्यात प्रेम मणी वसंत बहरला, डोळ्यात प्रेम मणी वसंत बहरला। वाह, तर डोळ्यातलं प्रेम आणि बहरलेला वसंत, मनातला बहरलेला वसंत खूप सुंदररित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या एका चारोळीमध्ये उषाश्री बागडे मॅडम यांनी मालेगाव येथून लिहिले। उषाश्री बागडे मॅडम लिहित आहेत मालेगाव येथून प्रेमाचा रंग या शीर्षकाखाली की रंग प्रेमाचा चढला झाले गुलाबी ते रान, एकमेकांच्या सानिध्यात सारे विसरून देहभान, रंग प्रेमाचा चढला झाले गुलाबी ते रान, एकमेकांच्या सानिध्यात सारे विसरून देहभान, सारे विसरून देहभान। तर प्रेमाचे गुलाबी रान अप्रतिमरित्या मॅडमच्या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून। उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय। सर लिहित आहेत की जादू नजरेची तुझ्या हटता हटेना, जादू नजरेची तुझ्या हटता हटेना, पापणी डोळ्याची मिटता मिटेना, पापणी डोळ्याची मिटता मिटेना, साठवू किती डोळ्यात तुला मी, आता तूच मला प्रेम कैदी करना, साठवू किती डोळ्यात तुला मी, आता तूच मला प्रेम कैदी करना, तूच मला प्रेम कैदी करना। वाह, तर नजरेची जादू सरांच्या अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेली होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ नंदा गायकवाड मॅडम यांनी गिरिजा या नावाने पुणे येथून लिहिलंय। सौ नंदा गायकवाड मॅडम लिहित आहेत गिरिजा या नावाने पुणे येथून की नजर तुझी खोल डोह हरवायला होते मला, नजर तुझी खोल डोह हरवायला होते मला, म्हणून मी हृदयात सखी बंदिस्त केले तुला, म्हणून मी हृदयात सखी बंदिस्त केले तुला, बंदिस्त केले तुला। वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये स्वप्न सहजीवनाचे या शीर्षकाखाली वर्षा कुळकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाडपूर्व मुंबई येथून। वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम यांनी मालाड पूर्व मुंबई येथून लिहिले स्वप्न सहजीवनाचे या शीर्षकाखाली की तुझ्या डोळ्यात वाचते मी स्वप्न सहजीवनाचे तुझ्या निमाच्या मखमली सुखी आयुष्याचे तुझ्या डोळ्यात वाचते मी स्वप्न सहजीवनाचे तुझ्या निमाच्या मखमली सुखी आयुष्याचे येतील कधी जरी दिवस अचानक दुःखाचे येतील कधी जरी दिवस अचानक दुःखाचे तुझ्या साथीने परतवीन तेही क्षण कसोटीचे तुझ्या साथीने परतवीन तेही क्षण कसोटीचे तेही क्षण कसोटीचे। वाह, तर सहजीवनाचं सुंदर असं स्वप्न मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सरोज सुरेश गाजरे मॅडम लिहित आहेत भाईंदर ठाणे येथून की डोळ्यात वाच माझ्या शब्दा वाचून कळेल सारे डोळ्यात वाच माझ्या शब्दा वाचून कळेल सारे मिळाला दर्जा अभिजात संवर्धनासाठी द्या हकारे संवर्धनासाठी द्या हकारे। तर अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या एका चारोळीमध्ये संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिले संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून की पाण्यासम निर्मळ तुझे हसणे पाहतो फक्त तुझ्या सुखाचा काव्य झरा उरी वाहतो फक्त तुझ्या सुखाचा काव्य झरा उरी वाहतो। वाह, तर सुखाचा उरी वाहणारा काव्य झरा अप्रतिमरित्या चारच ओळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या एका चार ओळीमध्ये सौमिना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिले की मनातील भाव सख्या नजर तुझी सांगते आहे मनातील भाव सख्या नजर तुझी सांगते आहे प्रेम वर्षेत सख्याच्या सखी तुझी चिंब भिजते आहे प्रेम वर्षेत सख्याच्या सखी तुझी चिंब भिजते आहे सखी तुझी चिंब भिजते आहे। वाह, तर नजर ही मनातले भाव सांगत आहे अप्रतिम शब्दांकन होतं। पुढच्या एका चारोळीमध्ये दत्ता मोरजकर सरांनी पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले दत्ता मोरजकर सर लिहित आहेत पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून काळीच या शीर्षकाखाली की किती जाळावे काळ जाला तुझ्या काळजी नेमी। वाह, किती जाळावे काळ जाला तुझ्या काळजी नेमी तुला त्याचे काहीच नाही जे सोसले आजपर्यंत मी तुला त्याचे काहीच नाही जे सोसले आजपर्यंत मी जे सोसले आजपर्यंत मी। वाह, तर काळ झाला किती झाळावं तुझ्या काळजीनं अप्रतिम भाव गैर शब्दांकन सरांच्या या चारोळीमध्ये होतं श्रोते हो। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये पुष्पा गोपाल उपाध्ये आर्यवर्त सिडको नाशिक येथून मॅडम लिहित आहेत पुष्पा गोपाल उपाध्ये आर्यवर्त मॅडम यांनी सिडको नाशिक येथून लिहिलंय मॅडमच्या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की सखे तुझे अस्तित्व सुखी जीवनाची मेघ सखे तुझे अस्तित्व सुखी जीवनाची मेघ स्वप्न वेल्हाळ माझे दिसे तुझ्या नयनात स्वप्न वेल्हाळ माझे दिसे तुझ्या नयनात क्षणवेचिता ओंजळी मनपाखरू विसावले क्षणवेचिता ओंजळी मनपाखरू विसावले भावना नवरंग उधळी माझ्या धवल जीवनात भावना नवरंग उधळी माझ्या धवल जीवनात माझ्या धवल जीवनात। वाह, तर नवरंगी भावना ज्या जीवनामध्ये धवल जीवनामध्ये उधळत्या खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये नवसाहित्यिक या नावाने सर लिहितात श्री श्रीकांत म शिरभाते सरांनी नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिले नवसाहित्यिक या नावाने श्री श्रीकांत म शिरभाते सरांनी नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिले तुझी सोबत या शीर्षकाखाली वेळोवेळी भेट जरी वाटे तुलाच पहावे वेळोवेळी भेट जरी वाटे तुलाच पहावे माझ्या जीवन प्रवासी तूच सोबत असावे माझ्या जीवन प्रवासी तूच सोबत असावे तूच सोबत असावे। वाह, खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या एका चारोळीमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून तू मी आणि चहा ह्यापेक्षा जास्त काय हवे तू मी आणि चहा ह्यापेक्षा जास्त काय हवे सखी तुझ्या डोळ्यात दिसते मला आपले आयुष्य नवे, सखी तुझ्या डोळ्यात दिसते मला आपले आयुष्य नवे, मला आपले आयुष्य नवे। वाह, तर तुझ्या डोळ्यात मला माझं नवीन आयुष्य दिसतंय। अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती आणि यासोबतच श्रोते हो पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूया आणि ज्यामध्ये सौ शिल्पा बळीराम चिद्रावार मॅडम लिहित आहेत बडोदा गुजरात येथून। सौ शिल्पा बळीराम चिद्रावार मॅडम यांनी बडोदा गुजरात येथून लिहिलंय आणि मॅडमच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की सर्वस्व हरवून माझं मी तुझं नैनी पाहत असे, सर्वस्व हरवून माझं मी तुझं नैनी पाहत असे, तुझ्यात मी आणि माझ्यात तू तव नैनी दिसत असे, तुझ्यात मी आणि माझ्यात तू तव नैनी दिसत असे। वाह, खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळींच्या शोमध्ये आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा।

वेलकम बैक श्रोते हो। चित्र चारोळीच्या अनुषंगाने आपल्याला पाठवण्यात आलेल्या सुंदर सुंदर चारोळ्यांचा आपण आस्वाद घेत आहात। त्या श्रृंखलेमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये हर्षा भोरे मॅडम लिहित आहेत भंडारा येथून। हर्षा भोरे मॅडम यांनी भंडारा येथून लिहिलंय, तुझ्या डोळ्यात सखे सारे विश्व रंगलेले, तुझ्या डोळ्यात सखे सारे विश्व रंगलेले, होते अधीर हे मन खुळ्या सम दंगलेले, होते अधीर हे मन खुळ्या सम दंगलेले, खुळ्या सम दंगलेले। तर अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या एका चारोळीमध्ये कोमल धनराज फलके मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। कोमल धनराज फलके मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की तुला सहजही पाहताना हरवते मी पुन्हा पुन्हा, तुला सहजही पाहताना हरवते मी पुन्हा पुन्हा, ना जाणो रे कसा मज भेटतो तूही नवाच नवा, ना जाणो रे कसा मज भेटतो तूही नवाच ना नवाच ना। खूप अप्रतिम सुंदर भाव या सुद्धा चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून। सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलंय, ती मला म्हणाली माझ्या डोळ्यात काय बघतो, ती मला म्हणाली माझ्या डोळ्यात काय बघतो, तू स्थिर राहा हलू नकोस मलाच मी तिथे शोधतो, तू स्थिर राहा हलू नकोस मलाच मी तिथे शोधतो, मलाच मी तिथे शोधतो। तर खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये विश्व माझे या शीर्षकाखाली सुलभा सत्रवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिले। सुलभा सत्रवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून विश्व माझे या शीर्षकाखाली की तुझ्या नयनात गडे विश्व माझे सामावले, तुझ्या नयनात गडे विश्व माझे सामावले, तुझ्या नयन डोहात माझे मी पण हरवले, तुझ्या नयन डोहात माझे मी पण हरवले, माझे मी पण हरवले। वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असं नयनामध्ये विश्व सामावले। अप्रतिम शब्दांकन होते। पुढच्या एका चारोळीमध्ये प्रतिभा गौपाले मॅडम यांनी प्रीत या नावाने नागपूर येथून लिहिलंय। प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत प्रीत या नावाने नागपूर येथून की समोर कप चहाचा तरी तुझे डोळे टिपायचेत, समोर कप चहाचा तरी तुझे डोळे टिपायचेत, गोडवा चहाहून तुझ्या डोळ्यांचा मला असंच जपायचे, डोळ्यांचा मला असंच जपायचे। तर चहाहून गोडवा तुझ्या डोळ्यांचा आहे जो मला जपायचा आहे। अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे येथून। रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून लिहिलंय की डोळ्यांनी वाचून प्रेमाची भाषा परस्परांना समजून घेऊ, डोळ्यांनी वाचून प्रेमाची भाषा परस्परांना समजून घेऊ, येतील क्षण भाग्याचे मग सात वचने देत सप्तपदी चालू, डोळ्यांनी वाचून प्रेमाची भाषा परस्परांना समजून घेऊ, येतील क्षण भाग्याचे मग सात वचने देत सप्तपदी चालू, डोळ्यांनी वाचून प्रेमाची भाषा परस्परांना समजून घेऊ, येतील क्षण भाग्याचे मग सात वचने देत सप्तपदी चालू सप्तपदी चालू। तर सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे येथून। संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय, तू सोबत असताना घालवलेले क्षण मनात दरवळत राहतात सोनचाफ्यासारखे, तू सोबत असताना घालवलेले क्षण मनात दरवळत राहतात सोनचाफ्यासारखे सोनचाफ्यासारखे। तर खूप हळवे असे भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय। स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज जिल्हा सोलापूर येथून अंतरीचे गुज या शीर्षकाखाली की असतोस तू जवळी शब्द तेव्हा गोठलेले, असतोस तू जवळी शब्द तेव्हा गोठलेले, अंतरीचे गुज सारे ओठातच आटलेले, अंतरीचे गुज सारे ओठातच आटलेले, अंतरीचे गुज सारे ओठातच आटलेले। तर खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये सौ अस्मिता महेश गुंड मॅडम यांनी कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय। सौ अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून की तुझ्यामुळे नेटका माझा प्रपंच चालतो आहे, तुझ्यामुळे नेटका माझा प्रपंच चालतो आहे, गोतावळा सारा तुझ्याबद्दल सखे, गोतावळा सारा तुझ्याबद्दल सखे कौतुकाने बोलतो आहे, कौतुकाने बोलतो आहे।
तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये काव्यमित्र संतोष रावसाहेब जाधव सरांनी सोलापूर इथून लिहिले. काव्यमित्र या नावाने संतोष रावसाहेब जाधव सर लिहित आहेत सोलापूर इथून. सरांनी लिहिलंय की डोळ्यात डोळे घालून हितगुज किती छान झाली, डोळ्यात डोळे घालून हितगुज किती छान झाली, एक बट गालास तुझ्या तुला विचलित करून शिवून गेली, एक बट गालास तुझ्या तुला विचलित करून शिवून गेली. वाह, तर डोळ्यात डोळे घालून हितगुज छान झाली अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ आशा मेलक मॅडम लिहित आहेत कोथरूड पुणे इथून. सौ आशा मेलक मॅडम यांनी कोथरूड पुणे इथून लिहिलंय की नेत्रात नेत्र गुंतले नकळत भावना हृदयीच्या वाचताना, नेत्रात नेत्र गुंतले नकळत भावना हृदयीच्या वाचताना, शब्द विरले भान हरपले या प्रेमींना वेडे खुळे म्हणना. भावना हृदयीच्या वाचताना या प्रेमींना वेडे खुळे म्हणणं असं म्हटलेलं आहे की नेत्रात नेत्र गुंतले नकळत भावना हृदयीच्या वाचताना, शब्द विरले भान हरपले या प्रेमींना वेडे खुळे म्हणणं, वेडे खुळे म्हणणं. तर अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये विद्या झिंजाडे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई नेरूळ येथून. विद्या झिंजाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरूळ इथून लिहिलंय की सांज वेळेच्या त्या शांत प्रकाशात तुझी आठवण मनाला स्पर्शून जाते, सांज वेळेच्या त्या शांत प्रकाशात तुझी आठवण मनाला स्पर्शून जाते, शब्द कमी पडतात भावना सांगायला पण नजर मात्र सारं काही बोलून जाते, शब्द कमी पडतात भावना सांगायला पण नजर मात्र सारं काही बोलून जाते, सारं काही बोलून जाते. तर अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ आशा नष्टे मॅडम लिहित आहेत निगडी पुणे इथून. सौ आशा नष्टे मॅडम यांनी निगडी पुणे इथून लिहिलंय की तुझ्या रोखून पाहण्याने मला विसरून गेले, तुझ्या रोखून पाहण्याने मी मला विसरून गेले, असे काय गुपित आहे की मी तुझ्यात गुंतत गेले, तुझ्या रोखून पाहण्याने मी मला विसरून गेले, असे काय गुपित आहे तुझ्यात की मी गुंतत गेले, मी गुंतत गेले. वाह, खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये प्रिया माकोडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ इथून. प्रिया माकोडे मॅडम यांनी यवतमाळ इथून लिहिलंय ती माझ्याकडे पाहून हसली जरा क्षणभर थांबला काळ सारा, ती माझ्याकडे पाहून हसली जरा क्षणभर थांबला काळ सारा, कॉफीपेक्षा गोड काय असेल तर, कॉफीपेक्षा गोड काय असेल तर, तिच्यासोबतचा निवांत सहवासच खरा, तिच्यासोबतचा निवांत सहवासच खरा, सहवासच खरा. तर निवांत सहवास अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मनशब्द या नावाने राजश्री दांगड जाधव मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे इथून. मनशब्द या नावाने राजश्री दांगड जाधव मॅडम यांनी भोसरी पुणे इथून लिहिलंय की मनात मने गुंफुनी मनाचे मनाशी सांधणे, मनात मने गुंफुनी मनाचे मनाशी सांधणे, मनातून मनात फुले भावनांचे चांदणे. वाह, मनातून मनात फुले भावनांचे चांदणे, भावचांदण्या प्रकाशी अंतरंगी उजळती मने, भावचांदण्या प्रकाशी अंतरंगी उजळती मने, अंतरंगात विखुरती मोर पिसी मन चांदणे, अंतरंगात विखुरती मोर पिसी मन चांदणे, मन चांदणे. वाह वाह, मनात मने गुंफुनी मनाचे मनाशी सांधणे. तर मनाला मनाशी सांधणारी अप्रतिम अशी ही चारोळी होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सुस्मिता अनमने मॅडम लिहित आहेत देवगड मनचे सिंधुदुर्ग इथून. सौ सुस्मिता अनमने मॅडम यांनी देवगड मनचे सिंधुदुर्ग इथून लिहिले व्यक्त प्रेम या शीर्षकाखाली की तू माझ्या आयुष्यात राहा मी तुला साथ देईन, तू मला आपलं म्हण, तू माझ्या आयुष्यात राहा मी तुला साथ देईन, तू मला आपलं म्हण, तेव्हा मी तुला आपल्या प्रेमाची खूण देईन, तेव्हा मी तुला आपल्या प्रेमाची खूण देईन. वा, तर व्यक्त प्रेम सुंदररित्या मॅडमनी या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ समिधा विकास नलावडे मॅडम यांनी ठाणे पश्चिमेतून लिहिलं आहे. सौ समिधा विकास नलावडे मॅडम लिहित आहेत ठाणे पश्चिमेतून की आजी नावाचं एक चिरतरुण माझ्या आयुष्यातलं कधीही न कोमेजणारं, माझ्यासाठी आईच होऊन जगणारं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्रद्धा मगर मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय. श्रद्धा मगर मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून की तुला पाहिलं की असं वाटतं
रुसव्या जीवाची आस तू, तुला पाहिलं की असं वाटतं रुसव्या जीवाची आस तू, स्पर्श करणारी भास तू, स्पर्श करणारी भास तू, स्पर्श करणारी भास तू, मनाला समजणारी श्वास तू, मनाला समजणारी श्वास तू, तुला पाहिलं की असं वाटतं रुसव्या जीवाची आस तू। तर रुसव्या जीवाची आस या चारोळीमध्ये अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती, आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ वनिता गणेश शिंदे मॅडम यांनी, सौ वनिता गणेश शिंदे मॅडम यांनी गडद तालुका खेड जिल्हा पुणे इथून लिहिलंय। सौ वनिता गणेश शिंदे मॅडम लिहित आहेत गडद तालुका खेड जिल्हा पुणे इथून। निहाळता तुझला एकटक हरवतो मला मी ग तुझ्यात, निहाळता तुझला एकटक हरवतो मला मी ग तुझ्यात, प्रीतीत आपल्या होऊन एकरूप, प्रीतीत आपल्या होऊन एकरूप, गुंतलीस सखे तूही माझ्यात, गुंतलीस सखे तूही माझ्यात, गुंतलीस सखे तूही माझ्यात। वा, तर सुंदर असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते, आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ रोहिणी गंधेवार मॅडम लिहित आहेत मलकापूर अकोला इथून। सौ रोहिणी गंधेवार मॅडम यांनी मलकापूर अकोला इथून लिहिलंय। मॅडमनी त्यांच्या सुंदर चारोळीमध्ये लिहिलंय की पाहून डोळ्यात तुझ्या क्षण शोधतो सुखाचे, पाहून डोळ्यात तुझ्या क्षण शोधतो सुखाचे, चहाच्या आवीट गोडीने नाते जोडतो प्रेमाचे, चहाच्या आवीट गोडीने नाते जोडतो प्रेमाचे। तर चहाच्या आवीट गोडीनं प्रेमाचे नाते जोडणारी अप्रतिम चारोळी, आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे इथून। सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे इथून लिहिलंय की तुरे कुंकवाचा धनी माझ्या प्रीतीचा फुलोरा, तुरे कुंकवाचा धनी माझ्या प्रीतीचा फुलोरा, तुझ्या पंखाखाली माझ्या प्रपंचाला रे निवारा, तुझ्या पंखाखाली माझ्या प्रपंचाला रे निवारा, माझ्या प्रपंचाला रे निवारा। वाह, तर खूप गहिरासं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं, आणि पुढच्या एका चारोळीमध्ये हृदय चौकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी तळेगाव दाभाडे इथून छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान इथून सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे। सर लिहितायत की डोळ्यात तुझ्या मनातलं स्पष्टच दिसतंय, डोळ्यात तुझ्या मनातलं स्पष्टच दिसतंय, दोघांना भांबावलेले पाहून हृदय हसतंय। वाह, दडपण घेऊन दोघांचंही आसमंत सारं रुजतंय,

शीर्षकाखाली की हवी हवीशी वाटते सख्या तुझ्या सोबतची वेळ, हवी हवीशी वाटते सख्या तुझ्या सोबतची वेळ, कधीच थांबू नये वाटे आपल्या ह्या प्रेमाचा खेळ, कधीच थांबू नये वाटे आपल्या ह्या प्रेमाचा खेळ, आपल्या ह्या प्रेमाचा खेळ। वाह, तर प्रेमभाव मांडणारी अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ स्वाती राहुल चक्करवार मॅडम लिहित आहेत उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून। सौ स्वाती राहुल चक्करवार मॅडम यांनी उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय की बघत राहावे तुला असेच वाटते मला प्रिये नेहमी, बघत राहावे तुला असेच वाटते मला प्रिये नेहमी, जग जिंकण्याची ताकद येते, जग जिंकण्याची ताकद येते, असता सोबत तू अन मी, असता सोबत तू अन मी। वाह वाह, खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो। आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, हर्षा भुरे मॅडम लिहित आहेत भंडारा येथून। हर्षा भुरे मॅडम यांनी भंडारा येथून लिहिलंय ओढ तुझी या शीर्षकाखाली की ओढ तुझी प्रेमळ मिलनासाठी जीव होतो कावरा बावरा, ओढ तुझी प्रेमळ मिलनासाठी जीव होतो कावरा बावरा, तूच प्रीत कळी सुंदरशी माझी, तूच प्रीत कळी सुंदरशी माझी, जुळल्या बगरे शिमगाठी समजून घेना जरा माझ्या मना, जुळल्या बगरे शिमगाठी समजून घेना जरा माझ्या मना, समजून घेना जरा माझ्या मना। ओढ तुझी या शीर्षकाखालील अप्रतिम असे भाव मांडणारी ही मॅडमची चारोळी। आणि पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये कसं सांगू तुला या शीर्षकाखाली रंगराव बन्ने सरांनी लिहिलंय बारवाड तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथून। रंगराव बन्ने सर लिहित आहेत बारवाड तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथून। कसं सांगू तुला, कसं सांगू तुला आता जीव माझा गुंतला कसा, कसं सांगू तुला आता जीव माझा गुंतला कसा, डोळ्यातील भाव पाहता समजून गेलो हा असा, डोळ्यातील भाव पाहता समजून गेलो हा असा, समजून गेलो हा असा, तर डोळ्यातील भाव पाहिल्यावर मी समजून गेलो। अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या चारोळीमध्ये होतं। आणि यासोबतच पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय अरे किती एकटक बघशील बघ मला अशाने गर्व होईल, अरे किती एकटक बघशील बघ मला अशाने गर्व होईल, तुझे सोडना आता असे बघणे, तुझे सोडना आता असे बघणे, तू किती किती मला लाजवशील, तू किती किती मला लाजवशील, किती किती मला लाजवशील। तर खूप अप्रतिम सुंदर असे प्रेमभाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: गर्मी होगी तो आई एम फाइन विद इट, लेकिन ठंड मेरे से जहन नहीं होती। ठंड में तो मैंने बीमार पड़ना ही है, तो मैंने अपने आप को कंडीशनिंग दे दी कि गर्मी में आई विल बी फाइन, लेकिन ठंड में तो मैंने बीमार पड़ना ही है। विच मीन्स मैं अपना ध्यान नहीं रखूंगी, ठंड में बीमार पड़ना अलाउड है। तो अब एक महीना दो महीना मैंने अपने आप को बीमार रहना अलाउड हुआ। अगले साल ठंड 6 महीने रही और मेरी प्रोग्रामिंग मैंने चेंज नहीं की और मैंने अपने आप को प्रोटेक्ट भी नहीं किया, तो अगले साल मैं 6 महीने बीमार रही। उसके 2 साल के बाद इतनी ठंड आई, और क्योंकि मेरा इम्यूनिटी सिस्टम हर साल बीमार होते होते होते होते कमजोर होता जा रहा था, उसके 4 साल बाद इतनी ठंड आई दैट आई जस्ट कुडंट टेक इट। एंड देन वी से डिप्रेशन, नर्वस ब्रेकडाउन, दिस। क्योंकि करते करते करते करते ताकत तो कम होती जाएगी और दुनिया की परिस्थितियां बढ़ती जाएंगी।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आणि आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून। सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिलंय, हे भावांतरीचे तुझ्या नजरेत दिसावे, अविस्मरणीय त्या क्षणांना दोघांनी मिळून वेचावे। वाह, हे भावांतरीचे तुझ्या नजरेत दिसावे, हे भावांतरीचे नजरेत तुझ्या दिसावे, अविस्मरणीय त्या क्षणांना, अविस्मरणीय त्या क्षणांना दोघांनी मिळून वेचावे, अविस्मरणीय त्या क्षणांना दोघांनी मिळून वेचावे। चारच ओळीमध्ये त्या सुंदर भेटीचा सुंदर असा प्रवास सरांनी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ विद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून। सौ विद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय, मॅडम लिहित आहेत की तो हळुवारपणे माझ्याकडे बघायचा, तो हळुवारपणे माझ्याकडे बघायचा आणि मी त्याच्या नजरेत हरवायचे, तो हळुवारपणे माझ्याकडे बघायचा आणि मी त्याच्या नजरेत हरवायचे, अलवारपणे होणाऱ्या त्या स्पर्शातून मनातील प्रेमाचे गुज सापडायचे, अलवारपणे होणाऱ्या त्या स्पर्शातून मनातील प्रेमाचे गुज सापडायचे। पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये विद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय। सौ विद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून, तो हळुवारपणे माझ्याकडे बघायचा आणि मी त्याच्या नजरेत हरवायचे, तो हळुवारपणे माझ्याकडे बघायचा आणि मी त्याच्या नजरेत हरवायचे, अलवारपणे होणाऱ्या त्या स्पर्शातून, अलवारपणे होणाऱ्या त्या स्पर्शातून मनातील प्रेमाचे गुज सापडायचे, मनातील प्रेमाचे गुज सापडायचे। वाह, खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये युवराज राजीगरे चुहेकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले, युवराज राजीगरे चुहेकर मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून, की डोळ्यामधूनही भरून घेतले तरी न मन हे नातृप्त झाले, डोळ्यामधूनही भरूनही घेतले तरी न मन हे नातृप्त झाले, एकमेकांना बघतच राहता घड्याळ का देतो टोले, एकमेकांना बघतच राहता घड्याळ का देतो टोले। वाह, तर डोळ्यामधूनही भरूनही घेतले तरी न मन हे नातृप्त झाले, मन एकमेकांना बघतच राहता घड्याळ का देतो टोले। अप्रतिम सुंदर भाव या, खूपच अप्रतिम आणि सुंदर असे भाव सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध सरांनी केलेले होते। युवराज राजीगरे चुहेकर सरांच्या कोल्हापूर येथून पाठवलेल्या, युवराज राजीगरे चुहेकर सरांच्या कोल्हापूर येथून पाठवलेल्या या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अमृता कुमठेकर मॅडम लिहित आहेत डब्लिन आयर्लंड येथून। अमृता कुमठेकर मॅडम यांनी डब्लिन आयर्लंड येथून लिहिलंय की पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तुला मन धुंद झालं, कोण जाणे कापण हृदयामध्ये तुझेच नाव मी कोरले, पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तुला मनधुंद झालं, कोण जाणे कापण हृदयामध्ये तुझेच नाव मी कोरले, तुझेच नाव मी कोरले। वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मेघा हरभुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून। मेघा हरभुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलंय, कसे सांगू राणी तुझ्या डोळ्यात विश्व सामावले, कसे सांगू राणी तुझ्या डोळ्यात विश्व सामावले, विसर पडला जगाचा जेव्हा डोळे तुझे वाचले, विसर पडला जगाचा जेव्हा डोळे तुझे वाचले, डोळे तुझे वाचले। वाह, खूपच सुंदर असे भाव या सुद्धा चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये सौमेहता अस्मिता मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। सौमेहता अस्मिता मॅडम लिहित आहेत पुणे येथून, आणि मॅडमनी लिहिलंय की तुझ्या डोळ्यात मला स्वतःला पाहायचे आहे, आनंद अश्रू बनून गालावर वाहायचे आहे। तुझ्या डोळ्यात मला स्वतःला पाहायचे आहे, आनंद अश्रू बनून गालावर वाहायचे आहे, गालावर वाहायचे आहे। वाह, खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौरूपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून। सौरूपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिले प्रेम शीर्षकाखाली की प्रेमात भाव व्यक्त करण्यासाठी आपले शब्दही कमी पडू लागतात। प्रेमात भाव व्यक्त करण्यासाठी आपले शब्दही कमी पडू लागतात। मी काहीही न बोलताही तुला माझ्या डोळ्यातील संवाद कळतात। मी काहीही न बोलताही तुला माझ्या डोळ्यातील संवाद कळतात, माझ्या डोळ्यातील संवाद कळतात। तर डोळ्यातील संवाद सुंदररित्या या चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्री माधव सुक्रिया गुरव सरांनी देदक्का मारा या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिले। श्री माधव सुक्रिया गुरव सर लिहित आहेत देदक्का मारा या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून चहाचा गोडवा या शीर्षकाखाली की तिच्या सोबत तिच्या हातचा चहा पिताना उतरला होता चहात तिचा गोडवा। वाह, तिच्या सोबत तिच्या हातचा चहा पिताना उतरला होता चहात तिचा गोडवा, मनात नसतानाही म्हणावे लागले अरे हुजूर क्या चाय है। वाह वाह वाह वाह, मनात नसतानाही म्हणावे लागले अरे हुजूर क्या चाय है। वाह वाह वाह वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असा चहाचा गोडवा सरांनी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले की जीव रंगला दंगला सख्या तुझ्याच प्रेमात, जीव रंगला दंगला सख्या तुझ्याच प्रेमात, राधा कृष्ण वेळी झाली वाट पाहे अधीर नयनात, राधा कृष्ण वेळी झाली वाट पाहे अधीर नयनात, वाट पाहे अधीर नयनात। तर अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं श्रोते हो। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी किनवाट तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। ज्योतिबा पाटील सर लिहित आहेत किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून की तुझ्या हृदयात माझा श्वास निरंतर निस्वार्थ वाहतो, तुझ्या हृदयात माझा श्वास निरंतर निस्वार्थ वाहतो, संसाराच्या गोड स्वप्नांना प्रेम भरल्या डोळ्यात पाहतो, संसाराच्या गोड स्वप्नांना प्रेम भरल्या डोळ्यात पाहतो। अप्रतिम प्रेमभाव मांडणारी सरांची ही रचना होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सर लिहित आहेत तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून की भेटी अशा होत राहतील ओढ वाढली रोजच भेटीची, भेटी अशा होत राहतील ओढ वाढली रोजच भेटीची, नजरेस नजर मिळतेच सदा आता आस सुखी संसाराची, नजरेस नजर मिळतेच सदा आता आस सुखी संसाराची, आता आस सुखी संसाराची। वाह, तर अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये संदीप अनंत वाघेरे सर लिहित आहेत। संदीप अनंत वाघेरे सरांनी शिवळे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथून लिहिले। शिवळे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथून सरांनी लिहिलंय की तू माझी मी तुझा गाठ सात जन्माची, तू माझी मी तुझा गाठ सात जन्माची, हीच प्रेम कहाणी आपल्या दोघांची, हीच प्रेम कहाणी आपल्या दोघांची। वाह, चारच ओळीमध्ये सात जन्माची प्रेम कहाणी सरांनी शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सोनाली रायपुरे सहारे मॅडम लिहित आहेत सोनशिल्प या नावाने ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून। सोनाली रायपुरे सहारे मॅडम लिहित आहेत सोनशिल्प या नावाने ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून की सखे तुला बघता क्षणी माझा सारा त्राण निघून जातो, सखे तुला बघता क्षणी माझा सारा त्राण निघून जातो, तू कायम समोरी राहावी असा मी माझाच मनाशी संवाद साधतो, तू कायम समोरी राहावी असा मी माझाच मनाशी संवाद साधतो, मनाशी संवाद साधतो। वाह, अप्रतिम चारोळी होती श्रोते हो। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये रेखा मगर मेलगे मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून। रेखा मगर मेलगे मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय की दुरूनच नजर होती जिच्यावर ती भेटावी आज अचानक समोर, धरूनच नजर होती जिच्यावर ती भेटावी आज अचानक समोर, काय बोलावे दोघांनाही कळेना, काय बोलावे दोघांनाही कळेना। डोळ्यातले भाव लपवताना भांबावली मग नजर, डोळ्यातले भाव लपवताना भांबावली मग नजर, भांबावली मग नजर। तर अचानक झालेली भेट मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ नेहा रवींद्र रणाळकर मॅडम नवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून। सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय की तिला व त्याला अजमावण्याचा एक कप चहाचा असे बहाणा, तिला व त्याला अजमावण्याचा एक कप चहाचा असे बहाणा, अंतरंगात शिरून एकमेकांच्या, नजरेने साधू पाहती निशाणा, नजरेने साधू पाहती निशाणा। वा, अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये बाबू फिलिप डिसोजा कुमठेकर सरांनी पुनावळे पुणे येथून लिहिलंय। बाबू फिलिप डिसोजा सर लिहित आहेत, डिसोजा कुमठेकर सरांनी पुनावळे पुणे पुणे येथून लिहिलंय की एकमेकात नजर गुंतली भोवतालची विश्वे विसरली, एकमेकात नजर गुंतली भोवतालची विश्वे विसरली, प्रेमाचे हे अनोखे वरदान सागर गाज कधीच सरली, प्रेमाचे हे अनोखे वरदान सागर गाज कधीच सरली, कधीच सरली। वाह, तर एकमेकात नजर गुंतल्यानंतर भोवतालचे विश्व विसरली, अप्रतिम शब्दांकन होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून। प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय की नकोस ना बघू असा जीव होतो वेडापिसा, नकोस ना बघू असा जीव होतो वेडापिसा, लाजेने उमळली कळी कृतज्ञ मी झाली आहे तुझी, लाजेने उमळली कळी कृतज्ञ मी झाली आहे तुझी, नकोस ना बघू असा जीव होतो वेडापिसा, लाजेने उमळली कळी कृतज्ञ मी झाली आहे तुझी। अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून। काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडमनी पुणे येथून लिहिलंय घायाळ या शीर्षकाखाली की दोघे एकमेकांना वाचताना नजरेने घायाळ झाले, दोघे एकमेकांना वाचताना नजरेने घायाळ झाले, दोघात घेतलेली एक कॉफी दोघेही पिण्यास विसरले, दोघात घेतलेली एक कॉफी दोघेही पिण्यास विसरले, दोघेही पिण्यास विसरले। वाह, आणि याबरोबरच पुढच्या चारोळीमध्ये सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत मनातील भाव सख्या नजर तुझी सांगते आहे, प्रेम वर्षेत सख्याच्या सखी तुझी चिंब भिजते आहे। सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी होती की मनातील भाव सख्या नजर तुझी सांगते आहे, प्रेम वर्षेत सख्याच्या सखी तुझी चिंब भिजते आहे। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सुनील बंडू किरळे सरांनी निपाणी जिल्हा बेळगाव येथून लिहिलंय। सुनील बंडू किरळे सर लिहित आहेत निपाणी जिल्हा बेळगाव येथून। नजरे मधली प्रीत देखण्या अबोल होऊन पाहायचे, नजरे मधली प्रीत देखण्या अबोल होऊन पाहायचे, दो नैनांच्या भेटीसाठी निमित्त केवळ चहाचे, दो नैनांच्या भेटीसाठी निमित्त केवळ चहाचे, केवळ चहाचे। वाह, अप्रतिम सुंदर असे भाव चारच ओळीमध्ये सरांनी व्यक्त केलेले होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ मीना पाटील मॅडम लिहित आहेत धुळे येथून। सौ मीना पाटील मॅडम यांनी धुळे येथून लिहिलंय की भाव तुझ्या डोळ्यातले सखे वाचूनी मन झाले माझे तृप्त, भाव तुझ्या डोळ्यातले सखे वाचूनी मन झाले माझे तृप्त, जगणे मरणे तुझ्याच सोबत हृदयात ठेवेन लपून तुझमी गुप्त, जगणे मरणे तुझ्याच सोबत हृदयात ठेवेन लपून तुझमी गुप्त, लपवून तुझमी गुप्त। वाह, अप्रतिम सुंदर असे भाव मांडणारी ही अप्रतिम अशी चारोळी। आणि यासोबतच पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय। कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून की हृदयात कोरला आहे हसरा तुझा ग चेहरा, आठवण मनी येता वळवतो माझ्या नजरा, हृदयात कोरला आहे हसरा तुझा ग चेहरा, आठवण मनी येता वळवतो माझ्या नजरा, असतो निळ्या अंबरी पुणवेचा सुंदर चंद्रमा, असतो निळ्या अंबरी पुणवेचा सुंदर चंद्रमा, तसाच काळ्या कुंतली लपला माझा चंद्रमा, तसाच काळ्या कुंतली लपला माझा चंद्रमा, माझा चंद्रमा। वाह, तर खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव मांडणारी सरांची ही रचना होती श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: उनेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रेडियो स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? बघता बघता तुमच्या सुंदर सुंदर चारोळ्या सादर करता करता आपल्या शोची वेळ संपते, त्यामुळं आजच्या शोपुरती मला रजा घ्यावी लागते। ज्या मान्यवरांच्या ज्या चारोळ्या आहेत आपण पाठवलेल्या, त्या आजच्या शोमध्ये सादर झालेल्या नाहीत, त्या सर्व मान्यवरांच्या चारोळ्या या पुढील रविवारच्या शोमध्ये सादर होतील। त्यामुळं आपण पुढील रविवारी सुद्धा याच विषयाच्या अनुषंगानं रचना सादर करणार आहोत, चारोळी सादर करणार आहोत। ज्या मान्यवरांनी या शोमध्ये आजचा भाग घेतलेला आहे, त्यांना पुढच्या शोमध्ये भाग घेता येणार नाही। आणि आपण आपल्या या शोची जी पोस्ट आहे याच विषयावरची, त्यावरीलच चारोळ्या पुढच्या रविवारी घेणार असल्यामुळे आपण ही शोची जी पोस्ट आहे ती आपण आपल्या इतर ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करू शकता, नवीन मान्यवरांना यामध्ये समाविष्ट करू शकता। आणि मला म्हणजे अर्ज केला असला, आजच्या शोपुरती रजा द्या। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी राहा, आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार रसिक हो, रंग नवेच्या ह्या नव्या सत्रात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर श्रोत्यांनो, आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत रंग नवेच्या नव्या सत्रात। गोंदण कला हा आपला आजचा विषय आहे। ह्या कलेबद्दल नवीन आणि अतिशय नाविन्यपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर सुरू करूया। गोंदण कला म्हणजेच टॅटू। आजच्या नव्या जमान्यात ज्याला टॅटू म्हणतात त्याला मराठीत गोंदण असे म्हणतात, आणि गोंदण ही एक प्रकारची कलाच आहे। गोंदण म्हणजे काटा किंवा सुई यांच्या सहाय्याने मानवी त्वचेवर नक्षी काढणे किंवा शरीरावर काहीतरी चिन्ह, चित्र व प्रतिमा टोचून घेण्याची क्रिया म्हणजेच गोंदण। ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील ही एक लोकप्रिय कला आहे। श्रोत्यांनो, यानंतर आपण गोंदण कलेचे स्वरूप बघूया। गोंदण ही आदिवासींचा सांस्कृतिक वारसा आहे, त्यातून सांस्कृतिक ओळख पडते, शिवाय ते सौंदर्याचे देखील लक्षण आहे असे मानले जाते। तसेच गोंदण हे मनोसामाजिक, सामाजिक सांस्कृतिक संकल्पना ह्या दृष्टीने संवाद साधण्याचेही माध्यम आहे। थोडक्यात काय तर आदिवासींची ही संस्कृती अंकित करणारी व्हिज्युअल भाषा आहे असेही आपण म्हणू शकतो। ज्या काळात कला आणि कलाकार ही संकल्पना अस्तित्वात नव्हती त्या काळात आदिवासी लोकांनी कलेचा व सौंदर्याचा उत्तम नमुना म्हणून गोंदण कलेची देणगी सगळ्या जगाला दिलेली आहे। याबद्दल म्हणजेच गोंदण कलेबद्दल हर्बर्ट स्पेन्सर हा तत्ववेत्ता काय म्हणतो हे आपण बघूया। अतिभौतिक शक्तीच्या भीतीपोटीही गोंदण कला उदयास आली असावी व तिच्याद्वारे संबंधित व्यक्तीचे रक्षण होत असावे असे ह्या कलेच्या निर्मिती संबंधित हर्बर्ट स्पेन्सर हा तत्ववेत्ता म्हणून गेलेला आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार रसिको, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। श्रोते हो, रंग नवे या कार्यक्रमात आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे गोंधळ कला म्हणजेच टॅटू। विश्रांतीपूर्वी आपण गोंधळ कलेचे प्रास्ताविक बघितलेले आहे, आता आपण ह्या कलेचा इतिहास बघूया। कृत्रिम गोंधण अश्मयुगापासून चालत आलेले आहे। इतिहास पूर्व काळातील आदिवासी लोक गोंधळून घेत होते असा पुरातत्वीय दाखला आहे। मानवाचे भूता खेतांपासून रक्षण व्हावे म्हणून कपाळावर, हातावर व शरीरावर सांकेतिक गोंधळून घेण्याचा हा प्रघात पडला। त्यानंतर त्यास सौंदर्य मूल्य प्राप्त होऊन गोंधण कला ही रूढ झाली असावी। गोंधण कलेत त्वचा हा अशा प्रकारे कलेचा पहिला कॅनव्हास बनला। टोकदार वस्तूने त्वचेवर टोचणे हा त्यातील पहिला आघात। गोंधण करताना झालेली जखम भरून निघण्यासाठी राखेचा वापर केला जाई। आदिमानव अग्नीमध्ये काष्ठ जाळून त्याद्वारे कातडी किंवा त्वचा कट करून जखमेवर काही विशिष्ट पदार्थ लावून गोंधण चिन्हे तयार करत असे। आदिमानवाने गोंधण प्रक्रिया करत असताना अग्नीपासून होणारी वेदना सहन केली, कारण त्यांचा पवित्र जीवनावर विश्वास होता। गोंधण करताना खूप रक्तस्त्राव देखील होई। त्याने रक्त देणे ही क्रिया निसर्ग देवतेशी जोडली। मित्रांनो, आता आपण गोंधण कलेची परंपरा काय आहे ही बघूया। गोंधण हे समाज समूहाला एकात्म बांधून ठेवण्याचे काम करत होते। गोंधणात धार्मिक जीवन, संस्कृती, कुळ, रूढी आणि परंपरा, सामाजिक मूल्ये इत्यादी पाहावयास मिळते। त्वचेवरील गोंधण हे

नमस्कार रसिकहो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। रसिकहो, आज आपण रंगनवेच्या या भागात गोंधळ कला म्हणजेच टॅटूबद्दल विस्ताराने माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण गोंधळ कलेचा इतिहास तसेच परंपरा काय आहेत हे पाहिले आहे। आता पुढील टप्प्यात आपण गोंधळ प्रथा किंवा या प्रथेबद्दल असलेले समज या विषयावर बोलणार आहोत। गोंधळ करत असताना प्राण्याचे चिन्ह हे प्राणी हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करण्याचे प्रतीक होते, तसेच मृत्यूनंतर आत्म्यापासून संरक्षण करण्यासाठी चित्रे रेखाटण्याची पद्धत होती। त्यातून देवतांच्या नावाने गोंधळून घेणे हा उद्देश घडत गेला। आदिमानव टोळी टोळीने राहत असे। टोळीच्या सरदाराचा मृत्यू झाल्यास आता आपल्यावर वाईट दिवस ओढवले असे टोळीतल्या लोकांची भावना होत असे। त्यापासून सुटका होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चिन्हे गोंधळून घेण्याची प्रथा पडली। आता आपण या प्रथा किंवा समज काय होत्या हे थोडक्यात बघूया। दहन करून गोंधळे ही एक प्राचीन इतिहासातील दहन कला आहे। आत्मा मानवी शरीरात वास करत असतो असा प्राचीन लोकांचा समज होता। आधुनिक काळातही शरीर व आत्मा या संबंधीचा गूढवादी विश्वास कायम आहे। वाईट गुण आत्म्यात वास करतात म्हणून त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी गोंधळ सुरू झाले असावे असे एक म्हणणे आहे। मुलांनी पौगंडावस्थेत गोंधळून घेण्याची प्रथा होती। मुलगा गोंधळून घेत असताना वेदना सहन करत नसेल तर तो युद्धासाठी निरुपयोगी आहे असे समजले जाई। तसेच मुलगी वेदना सहन करत असेल तर बाळंतपणात तिला त्रास होणार नाही अशी समजूत असे। ज्यांना गोंधळून घेताना वेदना

वेदना सहन होत नाहीत त्यांना कमकुवत समजले जाई। गोंधण हे आदिवासी स्त्रियांचे प्रिय आभूषण आहे। त्यांना त्यांचे जीवन गोंधणाविना अपूर्ण वाटत असते। गोंधणाने त्यांचे सौंदर्य खुलून दिसते असेही या लोकांना वाटते। जी युवती गोंधवत नाही तिला आदिवासी समाजात लज्जित व्हावे लागते। तरुणींचा त्यांनी शरीरावर गोंधवून घेतल्याने त्यांच्यावर युवकांची नजर असते असा विश्वास आहे। गोटुलातील प्रेमिका युवती कपाळ, छाती, मनगट, दंड, हात, हातांची बोटे तसेच पायांची बोटे इत्यादी भागांवर गोंधवून घेतात। मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गोंधळ कला। या कलेबद्दल आज आपण विस्ताराने माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण गोंधळ प्रथा किंवा समज काय आहेत याबद्दल जाणून घेतलेले आहे। पुढच्या टप्प्यात गोंधळ कुलचिन्हे अथवा नक्षी याबद्दल बघूया। आदिवासी गोंदताना ज्या चिन्हांचा वापर करत त्यास कुलचिन्ह म्हणत। सामान्यतः कुलचिन्ह म्हणून प्राण्यांचा वापर होत असे। त्यात अस्वल, बेडूक, साप, फुलपाखरे यांसारखे प्राणी व कीटक यांचा वापर केला जात होता। आध्यात्मिक विचार दर्शवण्यासाठी मार्गदर्शक म्हणूनही ही कुलचिन्हे गोंदवून घेतली जात। लढाईच्या किंवा एखाद्या हल्ल्यादरम्यान शत्रूंपासून मित्रांना ओळखण्यासाठी या चिन्हांचा वापर होत असे। मित्राचा मृत्यू झाल्यास त्या मित्राशी स्वर्गात चांगले वर्तन करता येते असाही समज होता। नाते संबंध असलेली व्यक्ती कोठेही मृत्यू पावली तरी ती या कुलचिन्हांमुळे ओळखता येत असे। गोंधळात ठिपके, लहान उभे आडवे पट्टे, झाडे, प्राणी, पशु, पक्षी यांच्या नक्षी असतात। गोंधळ करताना वापरायच्या वस्तू कोणत्या असतात हे आता आपण बघूया। प्रत्यक्ष गोंधताना घेलवा तेलाचा व गोंधवल्यानंतर रंग उठून दिसण्यासाठी कोळशाचा वापर केला जातो। तसेच गोंधण्यासाठी सायटस या वनस्पतीच्या काट्यांचा वापर केला जातो। मंडळी, आता आपण आदिवासींच्या काही जाती जमातींबद्दल जाणून घेऊया। तर ह्यातील पहिले आहे हलबी किंवा हलबा जमात। या जमातीत सुद्धा गोंधवण्याची प्रथा प्रचलित आहे। लग्न व इतर समारंभ यांच्या वेळी गोंधवून घेण्यास विशेष महत्व आहे। ते हलबी समाजाचे वैशिष्ट्य आहे। लग्नानंतर मुलगी आई वडिलांकडून सासरी जाण्यापूर्वी तिचे अंग मुद्दाम गोंधवून घेतले जात असे। मुलगी आई वडिलांना विसरू नये हा त्या मागचा उद्देश असतो। हलबी समाजातील स्त्रियांच्या हातावर, गालावर, चेहऱ्यावर व कपाळावर गोंधवलेले असते। दुसरा प्रकार आहे गोंड आणि माडिया जमात। या जमातीतील स्त्रियाही अंगावर गोंधवून घेणे हे मानाचे लक्षण समजतात। त्यांचे शरीर अधिक आकर्षक दिसावे असा त्यामागचा दृष्टिकोन आहे। तिसरे आहे ठाकूर जमात। ठाकूर जमातीत स्त्रियांबरोबरच पुरुषही गोंधवून घेतात। मुलगी 8 ते 12 वर्षांची असताना गोंधवून घेतात। काही ठिकाणी उशिरा गोंधवून घेण्याचीही प्रथा आहे। चौथी आहे कंवर जमात। या जमातीतील स्त्रिया छातीवर व पायांवर गोंधवून घेतात। एखादी स्त्री कंवर आहे की गोंड हे तिच्या गोंधणावरून ओळखता येते। पाचवा प्रकार आहे छत्तीसगढमधील रामनामी समाज। हा समाज सबंध शरीरावर राम नाम गोंधवून घेतो। त्या समाजात ती परंपरा 100 वर्षांपासून चालत आलेली आहे। तो समाज मंदिरात जात नाही। अंगावर गोंधवलेले रामनाम हीच त्यांची पूजा आहे। ह्या समाजात बालक जन्माला येताच त्याच्या छातीवर रामनाम गोंधवले जाते। तसेच ज्या व्यक्तीच्या शरीराच्या कुठल्याही भागावर रामनाम गोंधवलेले असेल तर त्याला शिरोमणी असे म्हणतात। तसेच संपूर्ण कपाळावर गोंधवलेल्या व्यक्तीला सर्वांग रामनामी असे म्हणतात। तर शरीरभर गोंधवलेल्यांना नखशिखी रामनामी असे म्हटले जाते। तर मित्रांनो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार रसिकहो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण रंगनवेच्या या भागात गोंदण कला म्हणजेच टॅटू बद्दल विस्ताराने माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण आदिवासी कुलचिन्हे तसेच गोंदताना कोणते साहित्य लागते त्याबद्दलची माहिती घेतलेली आहे, तसेच आदिवासींच्या काही जाती जमातींबद्दल जाणून घेतलेले आहे। याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आलेलो आहोत। या भागात गोंदण किंवा टॅटू या कलेचे जागतिक पातळीवरील महत्त्व जाणून घेऊया। गोंदण आणि नवी पिढी। गोंदण अर्थात टॅटू नव्या जमान्यात लोकप्रिय झालेले आहे। फक्त गोंदवून घेण्यासाठीच नव्हे तर टॅटू कलाकार होण्याकडेही युवकांचा वाढता कल आहे। सनी भानुशाली यांसारखे टॅटू कलाकार जागतिक पातळीवर प्रसिद्धीस पावले आहेत। आदिवासी जमातींतील वाघ, ड्रॅगन यांसारख्या गोंदणामधील डिझाईन्सची युवा वर्गात चलती आहे। गुगलवर इंडियन टॅटूज या सदराखाली आदिवासी गोंदणामधील प्रतीकात्मक चिन्हे व काळ्या रंगाचा मोठ्या प्रमाणावर वापर दिसून येतो। अनेक लोक भारतीय गोंदण मिळवण्याच्या प्रयत्नात असतात। त्यांना आदिवासी जमातीतील सुंदर व शक्तिशाली गोंदण डिझाईन्स हवी असतात। काही अभारतीय तरुण तरुणी त्यांच्या पूर्वजांच्या शोधात असतात। ते भारतीय आदिम वंशाचे होते याचा त्यांना अभिमान वाटतो। तर मंडळी, याबरोबरच आपली माहिती येथे पूर्ण होत आहे। या भागात एवढेच। पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।
1: फिटे अंधाराचे जाळे।